0: तदनन्तरं सः यूरोप महाद्वीपस्य प्रमुख प्रौद्योगिकी मञ्चे विवाटेक् शिखर सम्मेलने भागं ग्रहीष्यति। तत्र च स्वसम्बोधनं प्रदास्यति। सायंकाले असौ एकस्मिन् सामुदायिक कार्यक्रमे भारतीय प्रवासिभिः सह संवादं विधास्यति। G7 देशैः वैश्विक स्थिरतायाः सुरक्षा सहयोगस्य अथ सीमापार संघटित अपराध निवारणस्य उद्देश्येन विभिन्नाः प्रमुखाः घोषणाः विहिताः। मुख्य वक्तव्ये नेतृभिः अमेरिका ईरान देशयोर्मध्ये संजातं सन्धिनिश्चयम् अभिनन्दितम्। अन्य घोषणापत्रे G7 देशैः मादक द्रव्यस्य अवैध कार्यं निरोद्धुं संकल्पो विहितः। अस्मिन् अभियाने ब्राजील दक्षिण कोरिया देशौ अपि सहमतिं प्रदर्शितवन्तौ। फ्रांस देशस्य एवियन नगरे चलायमाने G7 शिखर सम्मेलने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी सर्वहितकारी सतत आर्थिक विकासः इत्याख्ये मुख्य विषये आयोजितायां महत्वपूर्ण कार्यगोष्ठ्यां भागं भजते। सत्रेऽस्मिन् G7 देशाः सहभागी राष्ट्राणि अन्ताराष्ट्रिय मुद्रा कोषस्य OECD इत्यस्य च प्रतिनिधयः उपस्थिताः सन्ति। राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्यारभ्य मध्यप्रदेशस्य ओडिसायाः च पञ्चदिवसीयायां यात्रायाम् अस्ति। प्रथमदिवसे सा मध्यप्रदेशस्य बैतूल नगरे आध्यात्मिक जागृत्या जनजातीय समाजस्य सशक्तिकरण कार्यक्रमे भागं ग्रहीष्यति। द्वितीय दिवसे सा ओडिसायाः रायरंगपुरे चिकित्सा शिविरस्य ग्रामीण जल आपूर्ति परियोजनायाः च उद्घाटनं विधास्यति। तृतीय दिवसे राष्ट्रपतिः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह पहाड़पुरे कौशल केन्द्रस्य निरीक्षणं करिष्यति, सहैव रायरंगपुरे जनसभां च संबोधयिष्यति। चतुर्थ दिवसे सा जून मासस्य 21 दिनांके जबलपुरे अन्ताराष्ट्रिय योग दिवसोत्सवे भागं ग्रहीष्यति, सहैव रानी दुर्गावती विश्वविद्यालयस्य दीक्षांत समारोहे अध्यक्षतां विधास्यति। यात्रायाः चरमे सोपाने सा क्यूनो राष्ट्रिय उद्याने सहरिया जनजातीय सदस्यैः चीता अन्वेषकैः च सह संवादं विधास्यति। संयुक्त राष्ट्र संघस्य खाद्य संस्थाभ्यां खाद्य एवं कृषि संघटनेन अथ विश्व खाद्य कार्यक्रमेण च विज्ञापितं यत् आगामिषु मासेषु युद्ध जलवायु परिवर्तन धन न्यूनता कारणात् विश्वस्य 13 प्रमुख क्षेत्रेषु बुभुक्षा संकटं अधिकं गभीरं भविष्यति। संयुक्त प्रतिवेदनस्य अनुसारं सम्प्रति जगति 66.2 कोटि जनाः तीव्र खाद्य असुरक्षया पीडिताः सन्ति। अस्यां सूच्यां सुडान, दक्षिण सुडान, यमन, फिलिस्तीन, नाइजीरिया, सोमालिया चेत्यादयः देशाः अत्यधिक संकटग्रस्ताः सन्ति। प्रतिवेदने चिन्ता प्रदर्शिता यत् 20-22 तः परं मानवीय सहायतायै प्राप्यमाणं धनं 60% न्यूनं जातम्। WFF संस्थायाः कार्यवाहक निदेशकः कार्ल्स्काउ महोदयः अवोचत् यत् यदि शीघ्रं किमपि कार्यान्वयनं न क्रियते तर्हि कोटिशः जनाः दुर्भिक्षस्य गर्ते पतिष्यन्ति। हॉकी क्रीडायां नीदरलैंड देशस्य राइडरहेम नगरे प्रचल्यमाणायाः FIH प्रो लीग स्पर्धा मालिकायाः द्वन्द्वे भारतीय पुरुष हॉकी दलेन जर्मनी दलं 3-1 इत्यांकांतरालेन पराजितम्। इति वार्ताः।
1: आकाशवाणी कारवार FM ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳು.
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು. ಭಾವಗೀತೆ, ಜನಪದ ಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಭಜನೆ ಪದ, ಚಿತ್ರಗೀತೆ, ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು

0: ओएसडी अवर सोशियल गुड हे संस्थेचे संस्थापक कारवारचे पवन सावंत हेमगलबर संवाद संवाद चलून दिताली गीता पालेकर।
1: मित्रांनो, तुमक सगळ्याक आईचे कोंकणी कार्यक्रमाक मोगाचे येवकार मागता। आमगे स्टुडिओ ताजे आसात कारवारचे पवन सावंत। हेमी ओएसजी अवर सोशियल गुड हे संस्थेचे संस्थापक जावन आसात। पहिल्यान पहिले हांव तेमका आईचे कार्यक्रमाक आयिल्ल्याक स्वागत म्हणटा।
2: थँक्यू मॅडम।
1: ओएसजी ओवर सोशियल गुड हे संस्थे केन्ना स्टार्ट झाले आणि हजे मेन उद्देश किते आणि लोकांक खंच रितीन हे संस्थे हेल्प करते आसा?
2: ओके, अवर सोशल गुड हे जे नाव असा त्या पहिले हांव डिस्क्राइब करता।
1: बरे,
2: अवर म्हणला आमगेले,
1: आमगेले
2: गुड म्हणला बरे,
1: बरे
2: आणि सोशल म्हणला सोसायटी,
1: हाय समाज।
2: तर आमगेले एक विचार आशिलो की आमगे सोसायटी साठी किती तरी करू जाई आणि त्यासाठी आम्ही अवर सोशल गुड म्हणून एक सोसायटी स्थापन केली। आणि अवर किद्या म्हणला कारण हेतूत खूप लोक असतात, ऐकतात ना, आमगे खूप मेंबर असतात आणि आमका दिसताले की आमका सोसायटी किती परत देऊ जाय। आम्ही बरे शिकले, बरे बॉम्बे रावले, कमयले, आता कारवारा परत आयला तर आमका सोसायटी परत किती देऊ जाय आम्ही, म्हणून आम्ही अवर सोशल गुड खूप विचार करून ही सोसायटी बनवली। आता उद्देश किती आशिलो, पहिले हांव इंग्लिशान वाचता आमगे किती उद्देश असा आणि त्या नंतर ट्रान्सलेट करता। आमगे उद्देश असा टू कोलॅबोरेट विथ लाईक माइंडेड सोल्स फॉर इन्क्लुझिव्ह बेनिफिट्स टू द नीडी। म्हणजे बेसिकली कोलॅबोरेट करचे, म्हणजे एकमेकाबर काम करचे, किद्याक कारण आमगेल सोसायटीत निडी लोक असतात, म्हणजे त्यांना गरज असा, कोणी शिकू पळयता आपण, त्यांचे कडेन फॅमिली बॅकग्राऊंड बरे ना, त्यांच्या फायनान्शियल हेल्थ बरी ना, तर असले लोक हेल्प करण्यासाठी आम्ही ही संस्था बनवली। आणि तेतूत एक इम्पॉर्टंट वर्ड असा कॉल्ड लाईक माइंडेड सोल्स, म्हणजे तसेच विचार करतात लोक करू जाय, म्हणजे त्यांना किती सोसायटीसाठी करू जाय, सगळ्याकडून पैसे उरतात पण सगळोक मन करना दिवचे, पण आमकां तसलेच लोक जाय आशिले ज्यांना मन करता, त्यांना किती दिसता की आपल्याकडे थोडे जास्त उरलात दुसऱ्या कडेन वाटचे, या उद्देशान आम्ही बनवले। हे आमगेल काम एक चार वर्षापासून सुरू झाले। हा 2020-21 कोविड झाला त्यांना कारवारा शिफ्ट

0: झालो बॉम्बेतल्यान.
1: बॉम्बेच्यान पहिले आशिले तुम्ही बॉम्बेत.
0: हा हा बेसिकली मागील जन्म झालो कारवार पेकळे हॉस्पिटलात, पण त्याच्यानंतर मागील फुल शिक्षण मागील स्कूल कॉलेज एमबीए इंजिनिअरिंग मागील सगळे जॉब्स हे बॉम्बे झाले.
1: हा एक 40 शिकले फुल
0: बॉम्बेत. हा अराउंड 45 इयर्स बॉम्बे स्पेंड केली. आणि एज आय सेड हांव 2020-21 कारवार आयलो आणि त्यांनाच्यान आमी हे थोडे काम सुरू केले. आम्ही पळले स्कुला गेले, स्कुला विजिट केले, पळले स्कुला थोडी परिस्थिती इतली बरी नाशिली.
1: खाई सर मुंबईत की
0: ना कारवारात. कारवारात आले तर अस्नोटी स्कुला गेले, शिवाजी स्कुला गेले, आम्ही हुळगा एक स्कुला गेले, आम्ही एक स्कूल अर्जुन कोटात असा थंय गेले विजिट करते आशिले. त्यांना कळले की हा स्कुलात थोडे रिसोर्सेस कमी असतात, खं खं वॉटर फिल्टर ना, खं डेस्क बरी ना, खं लायब्ररी ना, खं टीव्ही ना, पोरा टीव्ही उरला जास्त बरं जात आशिले. असं काय आम्ही हळूहळू रिक्वायरमेंट रिअलाईज करू लागले. आम्हाला दिसले की आम्ही किती करू शकतात. सो दॅट इज वेअर द आयडिया ऑफ अवर सोशल गुड स्टार्ट झाली आमच्या मनात. आणि एक कारवारचे थोडे लोक आशिले जे आमच्या फॅमिली मेंबर कोणी फ्रेंड्स किंवा कोणाला ओळख झाली अशा लोकांबर आम्ही उलवून उलवून हळूहळू एक ग्रुप फॉर्म केलो आणि आम्ही काम सुरू केले. खंयचे स्कुला गेले, खं स्कुलात किती सपोर्ट केले, बाबा काही गर्ल्सात हॉस्टेल असा त्या गर्ल्स हॉस्टेलात त्यांना किती धान्य जाई, 2 महिने धान दिवा किंवा 3 महिने धान दिवा. खंयचे स्कुला गेले तर डेस्कच ना, डेस्क तुटील असतात, एक 4 डेस्क घेऊन दिली. खंयचे स्कुला गेले उदा पिऊ वॉटर फिल्टर ना, क्लीन उदा मिळणार, एक वॉटर फिल्टर घेऊन दिले. अशा आम्ही हळूहळू काम सुरू केले. नंतर लोकांना सांगले की तुम्ही असे काम खूप बरे करतात, पण तुम्ही एक रजिस्टर केला फार बरं जातले, कारण रजिस्टर केल्यावर तुमगेले एक ट्रान्सपरन्सी येतली, तुमके एक विजिबिलिटी येतली, तुम्ही तुमगेले काम ऑडिट करू शकतले. ते आमक पटले आणि एक 2 इयर्स बॅक 2024 फेब्रुवारी मार्चात आम्ही आमगेले अवर सोशल गुड्डाक एक रजिस्टर्ड सोसायटी केली अंडर दी कर्नाटका सोसायटीज ऍक्ट. आणि त्यांनाच्या आमगेले काम खूप स्ट्रक्चर्ड जाऊ लागले, कारण आम्ही सोसायटी झाला, आमका बुक्स मेंटेन करू जाय, आमका सगळं ऑडिट करून घेऊ जाय वर्षातल्या एक पटी. अशा आम्ही हळूहळू काम सुरू केले आणि आता आमगेले खूप स्ट्रक्चर्ड झाले असा काम. आणि ऍज यू आस्क आमगेले बेसिक एक 3-4 उद्देश असतात. फर्स्ट उद्देश असा आमगेले गर्ल्स एज्युकेशन. आमगेल ग्रुपात सगळे आमक दिसता की गर्ल्स आजकाल थोडे जास्त हुशार असतात, त्यांनी थोडे जास्त पॅशन दाखवतात, तर त्यांना प्रमोट करू जाय, इंटरेस्ट दाखवतात. तर गर्ल्स एज्युकेशनात आम्ही थोडे गर्ल्सांक स्कॉलरशिप्स स्टार्ट केलात. एक 3-4 स्कूल ज्यात नाव घेतले, अस्नोटी स्कूल, हळगा स्कूल, एक स्कूल माजाळी असा, या स्कुलात आम्ही स्कॉलरशिप स्टार्ट केला की 10वीत जे टॉप 3 गर्ल्स येतले त्यांना आम्ही एक स्कॉलरशिप अमाऊंट दितले. आणि आमगे जे मेंबर असतात त्यांनी ते स्पॉन्सर केले असतात, 3 वर्षांसाठी स्पॉन्सर केले असतात.
1: हे संस्थेत किती लोक असतात सर?
0: आमगे संस्थेत टोटल 165 मेंबर असतात आज. आणि तेतूतले हे सगळे मेंबर जे असतात ते ऑल ओव्हर इंडिया स्प्रेड असतात. असं नाही की कारवारचेच असतात, मागील बॉम्बेतले थोडे फ्रेंड्स असतात, मागील फॅमिली मेंबर्स असतात, मागील इंजिनिअरिंग आणि एमबीए केले फ्रेंड्स जे युएसात असतात, लंडन असतात, सिंगापूर असतात, असले बी लोक असतात. एक 2500 लोक आउटसाइड इंडिया असतात, एक 30-40 लोक कारवारचे असतात, आणि बाकी सगळं लोक अदर देन इंडिया, अदर देन कारवार इंडियात असतात, म्हणजे दिल्ली कोणी असा.
1: आता खाई बी एक स्कूल वरो ना खंयच्या पोरांक कसले बीन तंद्र असा म्हणजे तशी तुम्ही का कळत अशी तुम्ही तुमकां संपर्क करतात आणि तुमकां संस्थे मुखांतर एक सहाय.
0: आम्ही कितें केलां, एक व्हॉट्सएप ग्रुप बनयला, तेतूत फक्त हांव कम्युनिकेट करता. समजा खंयच्या एक स्कुला गेले आणि तेमी सांगले आमकां एक 4 डेस्क जाय नवीन, आमी ते स्कुलाचे पहिले टिचरां मेळटात, पोरां पळयतात, ते समजा दिसले की अच्छा ही स्कूल बरी असा, हांगा सपोर्ट करून कितें फायद जातालो, ताका आमी नॉर्मल ड्यू डिलिजन्स म्हणतात. आम्ही ड्यू डिलिजन्स करतात की अच्छा ह्या स्कुला सपोर्ट करू जाय, पोर बरी असा, टीचर बरे असा, हांग स्कोप असा. आणि त्यांना कॉस्टिंग देतात की आमकां हे 4 टेबलाक 15,000 लागतले. नंतर आम्ही कित करतात, आमगेले व्हॉट्सअप ग्रुपात कम्युनिकेट करतात की बाबा हे एक स्कूल असा माजाळचे, हांगा अशे नीड असा आणि 15,000 रुपये आमकां रेज करू जाय. तर मागील जे 165 मेंबर असतात तेतूतले खूप लोक नंतर डोनेशन करतात डायरेक्टली आमगेले अवर सोशल गुड अकाउंट असा आमगेलो स्टेट बँकात, त्याचं ट्रान्सफर जातात. आणि 165 लोक असले 15,000 अमाऊंट 5,000-2,000-5,000 घालणं, एक दिवसभरात 2 दिवसात आमगेले अमाऊंट कलेक्ट जातात. अशा वर्षात 15-15, 20-20, 25-25 असे लहान लहान अमाऊंटच करतात. खूप होड अमाऊंटात प्रोजेक्ट करणार आम्ही, मॅक्झिमम 25-30-35 असे प्रोजेक्ट करतात. आणि नंतर आमच्या स्कुलात डेस्क बनवून, डेस्क पाहून एक स्मॉल इव्हेंट करतात आणि तो इव्हेंट
1: टायमार तुम्ही प्रेझेंट
0: करतात. असे आमगेले ओव्हरऑल मॉडेल असा. आता आम्ही खूप चली लोकांना स्कॉलरशिप बी देऊ लागला. फॉर एक्झाम्पल आमगेले कारवारातल्या खूप स्कुलातल्या जे 10वी झाले, 12वी झाले, आता मुखार शिकू जाय,
1: स्कॉलरशिप देऊ लागले.
0: 2 इयर्स झाले ज्यांनाच्या आम्ही संस्था स्थापन केली त्यांनाच्या आम्ही स्कॉलरशिप बी देऊ लागला. या वर्ष आम्ही 5 चली लोकांना स्कॉलरशिप दिला.
1: किती स्कूल सिलेक्ट करतात सर तुम्ही?
0: आम्ही नॉर्मली खूप स्कूल व्हिजिट केले, पण नंतर एक 4-5 स्कूल शॉर्टलिस्ट करून दौरला. फॉर एक्झाम्पल अस्नोटीचे शिवाजी हायस्कूल असा, ते एक बरे स्कूल असा. नंतर आम्ही हळगा एक स्कुला वतात, माजाळी एक स्कुला वतात, एक अर्जुन कोट स्कुलात असा, असले 4-5 स्कूल आयडेंटिफाय करून दौरला. आणि त्याच स्कुला आम्ही प्रमोट करतात, कारण आम्ही पळले की त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर

0: खोटे आसा थंजे टिचींग स्टाफ बरे आसा थंजे पोर भायल्यान येतात ती हांग येवन हॉस्टेलार रावतात आनी ती पोरात थोडे आमकां पॅशन दिसले जोश दिसलो कितें करचे पूण आमी असले स्कूल आयडेंटिफाय तेंकां आतां एक तीन तीन चार चार वर्स सपोर्ट करतले.
1: आतां तुमी पोरांक कितले पर्यंत हेल्प करतात पोरांचे पेरंट्सांचे थ्रू कितें म्हणटात ते बी सगळे?
0: आतां आमी एक स्कुलाच पोरां खाती थोडे इव्हेंट बी ऑर्गनाईज करतात. फॉर एक्झाम्पल आमगे कारावली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे कारवार आसा त्यांच्या आमगे कोलॅबोरेशन आसा तेंगे स्पेस यूज करून आम्ही थंय ड्रॉईंग कॉम्पिटिशन उरू किंवा एसे कॉम्पिटिशन उरू क्विज कॉम्पिटिशन उरू इलोक्युशन कॉम्पिटिशन उरू लास्ट दोन वर्षाच्या करते असतात त्यांचे स्टुडंट्स बी येतात पोरां बी येतात. तर हाय असे पळयला की ज्या पोरांक तेंगे पेरंट्स प्रमोट करतात की बाबा तुम्ही वचा पार्टिसिपेट करा ते मी ऍक्च्युली मुखार येतात. सो मागेल असे एक्सपेक्टेशन असा की ह्यांच्या पेरंट्सान बी थोडं पुढाकार घेऊ जाई तेंगे पोरांक थोडे प्रमोट करून मुखार धाड देऊ जाय बाबा तुम्ही करा पार्टिसिपेट म्हणजे तुमकां थोडे इम्प्रुव्हमेंट जातले ओव्हरऑल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह जातले.
1: आता सगळे कॉम्पिटिशन युग न्ही सर म्हणून पोरांक खंयच्या रितीन आपण एक बरे एक शिक्षण देऊ का खाय घातल्यावर पोरां आपण हुशार जातले एक तांकां पेरंट्सांक बी एक आशा उरता ताजे थ्रू तुम्ही बीन
0: पोरांक आणि पेरंट्स एकच सांगता की आमगे टायमार कॉम्पिटिशन कमी आशिले त्यांनी इतले कॉम्पिटिशन नाशिले आता कॉम्पिटिशन खूप वाढील असा. आता कॉम्पिटिशन वाढील असताना किती इम्पॉर्टंट उरता की तुम्ही तुमगे अकॅडमिक्सा बरं तुमगे लाईफ स्किल्स बी इम्प्रूव्ह करू जाय. ओके तो हा एक लाईफ स्किल्स ट्रेनर बी असा आजकाल आम्ही लाईफ स्किल्स ट्रेनिंग बी करू लागला एज अवर सोशल गुड हिंदू हायस्कूलात शिकवतात आमगे कारावळ ट्रेनिंगात ते बी खूप इम्पॉर्टंट असा पोरासाठी आजकाल
1: की फक्त अकॅडमिक्स दिवस उरता सर
0: हे आम्ही सेशन घेतात कारावळी ट्रेनिंग फिक्स शेड्यूल ना पण हिंदू हायस्कूलात फिक्स शेड्यूल असा तेंगे नवीन बॅच सुरू झालो म्हणजे जुना स्कूल सुरू झाले की जुलैत आम्ही ते सेशन सुरू करतात आणि एक सॉल सेशन उरतात लाईफ स्किल्साचे. हा एक लाईफ स्किल्साचे एक लहान बुक बी बरेल असा त्या बुकातल्यान आम्ही सिम्पल स्किल्स कारण किती असतात पोराक अकॅडमिक्स ठीक आसा तुम 90% मेळ्ळे 95% मेळ्ळे पण त्याचबरोबर तुमकां सेल्फ कॉन्फिडन्स उरू जाय तुमचे बरे कम्युनिकेशन स्किल्स उरू जाय तुमचे टाइम मॅनेजमेंट स्किल्स उरू जाय हे सगळे आम्ही त्यांना इम्पार्ट करतात. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की आजकाल पेरंट्सा हे बी कळू जाय की पोराल अकॅडमिक्स इम्पॉर्टंट असा पण ते ऑलराऊंडर उरू जाय त्यांच्याकडे थोडे स्पोर्ट्सात बी किती उरू जाय त्यांच्याकडे थोडे इलोक्युशन स्किल्स उरू जाय थोडे लाईफ स्किल्स उरू जाय कारण मुखार त्यांना कसं असा की अकॅडमिक झाल्यानंतर एक 10वी 12वी झाल्यानंतर त्यांचे जे अकॅडमिकल ऑर प्रोफेशनल लाईफ लीड करचे असा तेथून ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट
1: इम्पॉर्टंट. आता तुम्ही मुंबईत आशिले नी सर मुंबई वयचे कारण किती सर कारवारात तुम्ही गेले जन्मस्थळ तुम्ही गेलं मुंबई वयचे कारण किती सर?
0: मागेल ऍक्च्युली गाव बाड पण मागेल बाब सेंट्रल बँकात नोकरी करतालो आणि तेगेल ट्रान्सफर जाते रावताली लग्न झाल्यानंतर मम्मी एक पहिले एक दोन वर्ष हांगा राविली घेऊन नंतर मागेल डॅडी ट्रान्सफर जामनगर झाली आम्ही जामनगर मूव्ह झाले नंतर मागेल डॅडी ट्रान्सफर बॉम्बे झाली त्यांना बॉम्बे शिफ्ट झाले त्यांना मागेल स्कुलिंग सुरू झाले पण मागेल डॅडी बँकात आशिल्यानं तिकडे ट्रान्सफर जाते रावताले पण आम्ही बॉम्बेतच रावले आणि एकपट एज्युकेशन सुरू झाल्यानंतर ते परत स्कूल चेंज
1: लोकेशन
0: आम्ही बॉम्बेतच रावले म्हणून हाय स्कुलिंग बी बॉम्बे केले न्यू इंग्लिश स्कूल म्हणून नंतर हाय इंजिनिअरिंग केले फादर रॅग्नेल इन्स्टिट्यूट बॉम्बेतल्यानं नंतर हाय एमबीए इन मार्केटिंग केले फ्रॉम नर्सिंग मोंजी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्टडीज नंतर खूप फॉर्च्युनेट आशिल्लो हांव बरोबर प्रोफेशनल कंपनीजात जॉब मेळ्ळो फॉर एक्झाम्पल रिलायन्सात आशिल्लो हांव एक चार वर्स महिंद्रात एक चार वर्स काढिली नंतर टाटा ग्रुपात हाय ऑलमोस्ट 9-10 वर्स काढिली. सो दॅट इज हाऊ आय स्पेंड अराउंड 40 इयर्स इन मुंबई.
1: इथपर्यंत तुम्ही शिका आणि दुसरी जॉब करता म्हणजे तुमगेल तितली उमेद असलेली कारण बी तुमगेल पेरंट्स उरताली
0: मागेल पेरंट्सान म्हाका थोडे फ्रीडम दिले म्हणल्यार तुका जे करू जाई ते तू कर म्हणल्यार फोर्स नाशिल्लो की तू हेच जा किंवा तेच जा पण त्यांना कसे आशिले आमगे टायमार 1980s इतली इन्फॉर्मेशन नाशिले आणि त्यांना करिअर एक दोन तीन उरताले डॉक्टर जाऊ इंजिनियर जाऊ आर्किटेक्ट जाऊ बस
1: तिथे लाईनी
0: सोडिले बाबा तू जे करू ते कर म्हाका डॉक्टर जाऊच नाशिले हांवें इंजिनियरिंग सिलेक्ट केले पण नंतर इंजिनियरिंग झाल्यानंतर हळूहळू नॉलेज मेळू लागले की आता मुखार वचूला मॅनेजमेंट नॉलेज उरू जाय म्हणून एमबीए केलो अशे करून ते आम्ही
1: एक साइड जॉब आणि एक साइड तुमगेले शिक्षण पूर्ण जातेर केले. ओके तुम्ही ही संस्थे मुखांतर ओएसजी मुखांतर तुम्ही वडिलांक बीन खूप हेल्प करते असा नी सर तुमगेल रेस्पॉन्स तुमका कशी मेळटे असा सर?
0: आम्ही कारवारात जास्त ऑपॉर्च्युनिटी ना आमका एल्डरली पीपल सपोर्ट करचे पण कारवारात एक सदाशिव वडात एक संस्था आशिली थंय एल्डरली लोक रावताले आम्ही त्यांना बी वचून मेळले तेंगेल जे नीड आशिली फूड नीड उरू क्लोथ्स नीड उरू आणि त्यांना बेड्स जे आशिले ते आम्ही त्यांना बेड्स सपोर्ट केले म्हणजे बेड्स नाशिले त्यांच्याकडे गादी नाशिले तर आम्ही त्यांना एक ऑलमोस्ट 30 बेड्स बनवून दिली म्हणजे त्यांना बेसिक नेसेसिटीज जी उरतात त्याचा बी रिस्पॉन्स बरो मेळ्ळो ते एल्डरली पीपल खूप आनंदित झाले की कोणतरी येऊन आमकडे ऍक्च्युली नेव्हीचे लोक बी खूप येऊन थंय

0: करता तेंका अशें म्हाका कळ्ळें थंय गेल्या नंतर की आमगेले नेव्हीतले बी लोक हेल्प करतात कारवार बी थोडे लोक आसात कित्याक आसा कारवारात खूप काम जाता पण विजिबिलिटी जास्त ना थोडे ग्रुप्स काम करतात थोडे इंडिव्हिज्युअल्स काम करतात आम्ही डिसाईड केलं थोडे एक ग्रुप बनवून एटलिस्ट एक हेच के अंडर कोलॅबोरेशन केला की जाता थोडेसे जास्त काम करू मेळटा थोडे बरे काम करू मेळटा म्हणून आम्ही हे फॉर्म केले
1: म्हणजे तुम्ही त्रास काढचे तुम्ही काही पळले असे किती
0: एक्च्युली हा टाटा ग्रुपात असेल नी टाटा ग्रुपाले टाटा ट्रस्ट म्हण असा आणि टाटा ग्रुपात प्रत्येक एम्प्लॉईक एव्हरी इयर एक सोशल कॉजा कमिट करच उरता की बाबा एक चार दिवस हंग वचा दोन दिवस हंग वचा तर नऊ वर्ष हे टाटा ग्रुपात काढील त्यांना एव्हरी डे आय यूज टू गो टू अलॉट ऑफ एनजीओ हा वतालो ते एनजीओजात हा पळयतालो की ओल्ड पीपल आर सफरिंग आणि लहान लहान पोरा बी प्रॉब्लेम जाता ते असले गोष्टी पळल्या कारणानं हा थोडेसे इन्फ्लुएन्स झालो इन द अर्ली 2010 आसपास आणि त्याच्या कारणान मागील काम थोडे वाढते गेले सो ही जी अवर सोशल गुड आयडिया असा ती बेसिकली 2010-11-12 वर्षातच मागील मनात येऊ लागली की हा बी किती करू जाई आणि भरपूर एनजीओ विजिट केले ॲट द सेम टाइम जेव्हा कॉर्पोरेट लाईफ सोडले 2016 त्यांना हे एसपीजेन म्हणजे कॉलेज असा बॉम्बेतल्या त्यातून एक स्पेशल 1.5 इयर कोर्स केला कॉल्ड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट म्हणजे सोशल कॉजेस किती उरतात कितकित चॅलेंज असतात इंडिया तो कोर्स बी हा केला त्याच कारण आणि विजिबिलिटी मिळली की खं खं कितकित चॅलेंज असतात कितकित करू जाई आणि मला एज्युकेशन ॲज अ एरिया खूप हा क्लोज असा मला दिसता की नॉलेज इज पॉवर आणि तुमका केन्ना बी एज्युकेशन मेळले की ते केन्ना केन्ना लाईफात यूज जाता म्हणून आम्ही एज्युकेशन ही एरिया सिलेक्ट केली आमगेल मेन की गर्ल्स एज्युकेशन स्कूल रिसोर्सिंग वुमेन एम्पॉवरमेंट अशाच एरिया सिलेक्ट केली ज्यातून एज्युकेशन इम्पॉर्टंट जाता आणि एज्युकेशना कारणान लोक मुखार पाहू शकतात
1: स्टार्टिंग एक संस्थे स्थापन केली तुम्ही त्यांना तुमगेले पेरेंट्स तुमका कितपर्यंत साथ दिले सर
0: ऍक्च्युली हाय जे कॉर्पोरेट लाईफ बी सॉर्टचे डिसिजन घेतले त्यांना बी मागेल पेरेंट्स आणि मागेल वाईफ म्हाक फुल सपोर्ट दिले त्याच कारणान हा डिसिजन घेऊ शकलो की 20 वर्ष नोकरी करताना बी सोशल वर्कात हा वच आशिलो हा ऍक्च्युली जेने स्टार्ट केले त्यांना जास्त काय कळना पेरेंट्सांक आणि पण जेने हळूहळू एक शेप येऊ लागलो आता ते मी खूप खुश असत मागेल मम्मी एस्पेशली खूप खुश उरता की बरे काम चालला तुम कारवारा किती स्कुलात करता मागेल मम्मी बी टीचर असेल पहिल्या टिका बी कळटा शाळेत किती पोरा त्रास जाता भायल्यान येईल पोरा हॉस्टेलात राहता ते कस कस चॅलेंज उरता ते मी बी आता खुश असतात मागेल बायल बी माझ्या बरोबर ओवर सोशल गुड्डा असा ती आमगेली ट्रेजरर असा ती बी माझ्या बरा सगळं स्कुलात बिलात आम्ही एकत्र वतात तिगेल मम्मी बी टीचर आशिली माजाळी
1: प्रिन्सिपल
0: एज्युकेशन आमगेल म्हणजे फॅमिलीतच आशिले मागेल आजो बी हंगा इन्स्पेक्टर आशिलो इन दी एज्युकेशन डिपार्टमेंट मागेल सगळं मावशी कारवारात असा ते मी बी टीचर आशिले प्रिन्सिपल झाले तर एज्युकेशन आमगेल पहिले हातून आशिले म्हणून आम्ही एज्युकेशनाक फोकस केला
1: तुम्ही बुक बरेला सर लाईफ स्किल्स आणि लव लर्निंग इंग्लिश म्हणतात
0: बरोबर
1: हजी जी स्फूर्ती कोण सर
0: ऍक्च्युली किती झाले हा लाईफात ऑलवेज बिलीव करतालो की लाईफ स्किल्स खूप इम्पॉर्टंट उरतात अकॅडमिक्स तुमका 90 मिळू 95 मिळू पण तुमच्याकडे बाकी स्किल्स बी उरू जाय कम्युनिकेशन स्किल उरू जाय कॉन्फिडन्स उरू जाय बाबा खं किती चॅलेंज आले डिसिजन मेकिंग स्किल उरू जाय प्रॉब्लेम आयलो ते कस सॉल्व्ह करू जाय ते उरू जाय टाईम कस मॅनेज करचो हे सगळं इम्पॉर्टंट उरू जाय तर हाय कित केले कॉर्पोरेट लाईफ सोडल्यानंतर एक परत एक कोर्स केलो 15 दिवसांचा ऑन लाईफ स्किल्स माका असे दिसले की माका ते अकॅडमिकली बी कळटा पण माका एक बरेकन एक सर्टिफिकेशन बी घेऊ जाय तर बॉम्बेतल्यान हाय तो कोर्स केलो तो कोर्स केल्यानंतर माका दिसले की इतले स्टुडंट्स आभार हा यु नो मेळटा हा कॉलेजात शिकयतालो कॉर्पोरेट लाईफ सोडल्यानंतर बॉम्बे आशिल्ले तेन्ना कोविडा पहिल्या खूप स्टुडंट्स आभार इंटरॅक्ट करतालो खूप हुशार पॉवर उरताली पण त्यांच्याकडे लाईफ स्किल्स नाशिले म्हणजे किती प्रॉब्लेम आले की भिताले टाईम मॅनेज करू कळनाशिले हाय डिसाईड केले की आता हा एक कन्वर्ट करता इन टू सम स्मॉल कंटेंट तर हा एक मागेल सगळं विचार एक लहान बुकलेटा घातले आणि 15 लाईफ स्किल्स डिफाईन केली आणि व्हॉट वाय अँड हाऊ हे तीन शब्द घालून हाय ते बुक बनवले की व्हॉट इज दॅट लाईफ स्किल हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह दॅट लाईफ स्किल अँड वाय इज दॅट लाईफ स्किल इम्पॉर्टंट तसे करून ते मागेल विचार थोडे हाय डिसाईड केलं की एक बुका घातल्यावर ॲटलिस्ट हा ते डिस्ट्रीब्यूट करू शकता त्यात हा आता हिंदू हायस्कूला शिकयता त्यात हा केन्ना केन्ना पोरा डिस्ट्रीब्यूट करता बुक की बाबा ही लाईफ स्किल्स इंग्लिशान बरे
1: त्याची प्रतिक्रिया कशी असा सर
0: ते बुक्का खूप बरो रिस्पॉन्स मिळलो एस्पेशली बॉम्बेत आमगेले एक एनजीओ असा रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट ते आम्ही हेल्प केले हे बुक स्पॉन्सर केले सो हाय फक्त कंटेंट बनवले आणि ते म्हणले की आम्ही तू स्पॉन्सर करतात हे बुक आणि बॉम्बेत बी आम्ही वाटतले आणि तू कारवारा बी वाटत बॉम्बेत हा वता केन्ना केन्ना ते स्कुलात आम्ही शिकयतात ते पोराल खूप रिस्पॉन्स बरं असा एस्पेशली टीचर्स बरे झाले ते म्हणलो की आम्ही केन्ना केन्ना हे टॉपिक्स बी कव्हर करतात कारण लाईफ स्किल्स पण स्टँडर्ड टॉपिक ना त्यांना स्कुलात पण ते म्हणतात की आता हे बुक असेल आम्ही बी थोडे वाचून आम्ही पोरा कव्हर करतो कारवारा बी आम्ही हिंदू हायस्कूलात प्रोग्राम केलो एक वर्ष खूप

0: ते सोल झालो
1: हिंदू हायस्कूल तुम्ही शिकता म्हणले सर कंची टायमार वर्त सर
0: ऍक्च्युली स्कुलात एक तासाच एव्हरी डे वन अवर त्यांना 3:30 to 4:30 एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजसाठी उरता ते स्कुलान अलाईन केला लाईफ स्किल शिकवसाठी.
1: ओके हा ते हिंदू हायस्कूलाक तुम्ही ते स्कुलाकच म्हण शिकता अशी बाकी पारांक म्हणकान तुम्ही खे हे क्लासेस घेता की कित
0: अजून तरी घेतलं आहे पण हा घेऊ शकता माका समजा बरो रिस्पॉन्स आयलो पेरेंट्साकडच्यान किंवा स्टुडंट्साकडच्यान की आमका हे अंडरस्टँड करू जाय आमगेल कशाचा खूप इंटेन्स कोर्स असो हितूत आम्ही ऍक्टिव्हिटी करतात आम्ही डिटेल सांगतात एक्झाम्पल्स देतात आम्ही पोरा थोडे ऍक्शन करू लायतात म्हणजे त्यांना ते प्रत्येक पॉईंट कळू जाय समजा रिस्पॉन्स तसो आयलो तर आम्ही कारवाला बी करू तयार असतात.
1: कितें म्हणलं सर खूप पोरांक अशी इंटरेस्ट उरता जाल्यार कितें भय म्हणलें तांगेल फस्ट स्टेपारूच उरता सर खंयची एक आपूण कॉम्पिटिशन वचका म्हणून मन करता तुम्ही काही ऍड पळयले की ते पेपरात पळयले ना मोबाईलात कॉम्पिटिशन असा ड्रॉईंग कॉम्पिटिशन उरू खंयचे तरी असे कॉम्पिटिशन उरता आपण बी वचका म्हणून तुम्ही मन करता हाय जाल्यार मन केलं ते मन तशीच राब ना हा हजेर पार्टिसिपेट करू जाता ना मागले खंयच्यान की अशें म्हणून एक भय तशी ते भय उरनाचे पोरांक
0: ते आमगेले एक टॉपिक असा लाईफ स्किल्सचा तेका आम्ही सेल्फ ग्रोथ म्हणतात तो सगळ्यात पहिला टॉपिक उरतो तेका आम्ही फाउंडेशन म्हणतात लाईफ स्किल्सचे की बाबा तुमगेले सेल्फ अवेअरनेस उरू जाय तुमगेले सेल्फ कॉन्फिडन्स उरू जाय तुमगेले एक सेल्फ एस्टीम उरू जाय आणि एक सेल्फ ड्राईव्ह उरू जाय ही चार गोष्टी उरली न्ही म्हणलं ती भय वता पण परत भय उरता की आपण हुशार ना तेमी हुशार असा आपण वचून किती फायदो आपण बरे कर्जाईन जातले आपल्या भय दिसता पण एक पटी मुखार गेले दुसरे पटी मुखार गेले की ऑटोमॅटिकली ती भय वता आता हा इतले उलयता पण हा जेव्हा लहान आशिल्लो हा बी खूप भितालो कॉम्पिटिशनात पार्टिसिपेट करू खंयच्या इव्हेंटा वचू पण ती भय हळूहळू हायत काढली मागे सेल्फ ड्राईव्ह आशिले कारण हा रियलाईज केले की समजा हे केलं ना जाल्यार हा मुखार पावून जातलो फाटल्यान उरतलो मागे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह जायन जातलो म्हणून हा ट्राय करू लागलो एक दोन पटी फेल बी झालो म्हणला बरोबर सक्सीड झालं ना पण देन थर्ड टाइम जास्त कॉन्फिडन्स आयलो आणि हळूहळू कॉन्फिडन्स येऊ लागतो
1: तुमका आपने आप आईल की ना कोणीतरी तुमका मार्गदर्शक
0: मागेल सेल्फ ड्राईव्ह आशिले मागेल मार्गदर्शनच नाशिले मागेल मम्मी थोडी सपोर्ट करताल माका की बाबा मुखार सर आणि किती कर पण मागेल ते सेल्फ ड्राईव्ह खूप स्ट्रॉंग आशिले सेल्फ ड्राईव्ह खूप स्ट्रॉंग उरू जाय पेरेंट्स तर उरता पण पोरात बी उरू जाय आपण किती मुखार करू जाय नाल्या आपण फाटल्यानच उरतलो ते एक सेल्फ ड्राईव्ह इम्पॉर्टंट उरता
1: त्याच्या बरोबर तुमका सायकलिंग करचे बिन आवड असणे सर
0: बरोबर
1: कित सर हजे बद्दल थोडी माहिती द्या.
0: सो सायकलिंग हा लहान आशिल त्यांनाच्यान करतालो बॉम्बेत हा जे रावतालो आणि आमगेले स्कूल अराउंड 2 किलोमीटर आशिले पहिले थोडे दिवस आम्ही बसान वताले पण नंतर आमकां रियलाईज झाले की बसान वचपेक्षा सायकल उरला बरी फ्रीडम उरता की बाबा आपण या टायमार सुटलो शाळे पावलो इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट सो आम्ही एक सायकल 4th स्टँडर्ड हे घेतली 4th to 10th स्टँडर्ड हा कंटिन्यूस सायकलिंग करून स्कुला वतालो आमगेले एक 2-3 फ्रेंड्सचा ग्रुप आशिल्लो त्यांनाच्यान मग सायकलीची आवड आशिली आणि पहिलेच्यान मग सायकलिंग करू आवडताले मग कारवारात मागे आज्यान सायकलिंग करू शिकयले ते होड सायकला मधल्यान पाय घालून त्यांना हा शिकिलो आणि नंतर माझी सायकल घेतो दवरली हाय आफ्टर 10th ऑल्सो माझ्याकडे एक सायकल घरा उरताली म्हणजे संडे सॅटर्डे हा सायकलिंग करतालो आज्यान कोविड जाऊन कारवार आयले त्यांना ते कंप्लीट सायकलिंगचे इम्पॉर्टन्स कळले कारण हा नॅशनल हायवे 66 असा क्लीन रोड असा नेचर असा बॉम्बे ते ऍडव्हान्टेज मिळणाशिले बॉम्बे खे गर्दी उरताली हंग आयल की नंतर आम्ही ऍक्च्युअल सायकलिंग एज अ प्रोफेशनल सुरू केले सो हा सायकलिंग 2021 दोन नवीन सायकल कारवारा घेतले आणि आता हा रोज एव्हरीडे अराउंड 15 to 20 किलोमीटर राईड करता आणि संडे थोडे जास्त करता आणि खूप सायकलिंग इव्हेंट पार्टिसिपेट करतात व्हर्च्युअल इव्हेंट बी जातात तेथून 1000-1000 किलोमीटर करतात फॉर एक्झाम्पल आता आम्ही एक पंढरपूरची वारी म्हणजे एक सायकल एक्सपिडिशन असा तेथून कारवारचे आम्ही एक 10-12 जण पार्टिसिपेट करू लागलात आणि महाराष्ट्रातले अराउंड 1000 सायकलिस्ट असतात 12 जुलैक आम्ही पंढरपूर वच्चे असा खूप लोक सायकलिंग करून थोडे लोक कारवारच्यान पंढरपूर वतले सायकलिंग करून थोडे लोक बेळगावच्यान येतले थोडे महाराष्ट्रातून येतले आम्ही मिरज पर्यंत वताले आणि मिरजच्यान सायकलिंग करतो
1: किती दिवस लागतात सर
0: असे ऍक्च्युली हंच्यान पंढरपूर वचूक 400 किलोमीटर असा एक थोडं 4-5 दिवसात लोक करतात दिवसात 100 किलोमीटर मारतात लोक असतात तर तसे इव्हेंट्स बी खूप जाऊ लागला
1: सायकल
0: मिळून ग्रुपात वतात आणि तेथून एक सपोर्ट गाडी उरता आणि सगळं खाणे बिणे घेऊन वतात तिसकन गेला ते एन्जॉय बी जाता आणि ग्रुपातुला एक रिस्क बी होऊन ना किंवा कोणी सायकल वगैरे झाले सपोर्ट सिस्टम उरता आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही सांगतात रिसेंटली फेब्रुवारी मार्चात आम्ही सायकलिंगचे एक खोडली इव्हेंट केलो त्याचे नाव आशिले सायकल फॉर गोल्ड आता एक बॉम्बेत कॅन्सर संस्था असा त्याचं नाव असा कॅन किड्स ती संस्था एव्हरी इयर हे सायकल फॉर गोल्ड इव्हेंट करता अवर सोशल गुड आमगेली जी टीम असा आम्ही एक टीम फॉर्म केली आम्ही शिर्शीच्यान हुबळीच्यान गोंयच्यान महाराष्ट्रातल्यान आणि बेळगावच्यान आणि कारवारच्यान अशे करून 6-7 लोकेशन्सातल्या सगळे सायकलिस्ट इन्स्पायर केले की या इव्हेंटात तुम्ही जॉईन जाय 184 सायकलिस्ट आम्ही जॉईन झाले 40 दिवसात इव्हेंट उरता या 40 दिवसात तुम्ही जितली जास्त सायकलिंग करतात तितली त्या एनजीओक जास्त फंड्स मिळतात कॉर्पोरेटकडच्या तर आम्ही 40 लोकांना एक

0: 148 लोकांनं 40 दिवसात 1.28 लाख किलोमीटर सायकलिंग केले. अप्रॉक्सिमेटली 30 लाख रुपीज ते एनजीओ मेळले. तिथल्यातनी आमका ऑल इंडिया सेकंड रँक आयलो. अवर सोशल गुड्डार पेपर आर्टिकल भी आयले मार्चात. सेकंड रँक आयलो. जी सेकंड प्राईज म्हणून एक सायकल मिळली, ती सायकल आम्ही रायबाग म्हणून एक गावात एक चल्या गिफ्ट केली.
1: गिफ्ट
0: दिले. खूप सायकलिंगात शौक आशिल्लो पण त्याच्याकडून सायकल घेऊ शक्य नाशिले फायनान्शियली. पण आम्ही रायबाग विजिट करू गेले, त्यांना रायबागात चल्या मिळले आणि ती सायकल आज सकाळी त्याला गिफ्ट झाली रायबाग. सो असे आम्ही कितकित करते राहतात सायकलिंग रिलेटेड टू सोशल वर्क, सायकलिंग रिलेटेड टू डिवोशन. फॉर एक्झाम्पल पंढरपूरची वारी डिवोशन असा, लोक सायकल घेऊन येतात, एक सायकलिंग वारी जाता. सो अशी सायकलिंगा कारणाने आता एक झाला, एक लास्ट 3-4 वर्षात सायकलिंगात खूप एक पॅशन आणि एक क्रेज डेव्हलप झाला इंडियात, एस्पेशली आफ्टर कोविड. आणि त्याचे आम्ही थोडे सोशल कॉजा बी लिंक करतात, त्याचबरोबर आम्ही अशी इव्हेंट बी करतात.
1: रीतीनं फिट अँड फाईन असत सर तुम्ही.
0: येस, थँक्यू
1: सर. आता 7-8 वर्षांनंतर ओएसजी खं पाविले उरताले म्हणून तुम्ही गेस केलात किती?
0: आता किती झाले, 4 वर्ष झाली अवर सोशल गुडकन. हळूहळू आम्ही बी थोडे नवीन नवीन गोष्टी शिकू लागलात की बाबा अच्छा हे केल्ल्या बरोबर केले, हे केल्ल्या कश नाकाशिले. फॉर एक्झाम्पल आम्ही एक लास्ट 4 वर्षात ऑलमोस्ट 300 बायसिकल्स गर्ल्सांक गिफ्ट केली. आता आम्ही डिसाईड केले की आम्ही सायकल गिफ्ट करचे थोडे कमी करू जाई, आम्ही स्कॉलरशिप्सचे फोकस करू जाय. म्हणला स्कॉलरशिप देऊन की जाता आम्ही पळेला आमगेले केस असा, एक आम्ही चले स्कॉलरशिप दिले, ते गरीब फॅमिलीतल्या नशिले, कारावली ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करताले, ते 25,000 रुपीज कमी पडताले फीसाठी. तर आम्ही ते चले मेळले, ते चले कडचे पॅशन असेल, त्यांनी म्हणले ना सर आपण बरेकन शिकतले, आपण कोशिश करतले बरेकन मार्क घेऊचे आणि बरे हॉटेला काम करचे. तर आम्ही तेल पॅशन आवडले, आम्ही म्हणले ओके आम्ही 25,000 रुपये देतात आणि त्या 25,000 डोनेट केले आणि त्यांनी कोर्स कम्प्लीट केलो. आणि ते महिंद्रा क्लब महिंद्रात नोकरी लागले. म्हणजे एक सर्कल पूर्ण झालो, आम्ही सपोर्ट केले, तेल पॅशन आले, त्यांनी नोकरी मिळली. त्या चलेनं एक महिन्या पहिले आमक फोन करून सांगले सर आपण डोनेट करू मागता, तुम्ही आपल्या हेल्प केले, आपल्याबद्दल हेल्प करू, आपण 12,000 पैकी 6,000 अर्थ पगार देऊ मागताय. म्हणजे नका अर्थ पगार दिना. सो हे सक्सेस स्टोरी आशिले. त्यांना दिसू लागले की मुखार आम्ही वचून स्कॉलरशिप्स हा जास्त प्रमोट करू जाई. म्हणजे कोणा गरीब फॅमिलीतली चल एक शिक्षणा हेल्प झाला, ते मुखार वचून खी किदे बरे नोकरे लागले, ते आमकां हेल्प करू शकता आणि ते आणि दुसरे गर्ल्सां हेल्प. सो आम्ही स्कॉलरशिप मॉडेलचे जास्त फोकस करतले. आता आमगेल अप्रॉक्सिमेट बजेट एव्हरी इयर 6-7 लाख उरता. 6-7 लाख रुपये फंड्स आम्ही कलेक्ट करून वेगवेगळे स्कुलाक इव्हेंटाक. आता आम्ही ते 6-7 लाख वाढोच ना आमका, ते आमगेल अमाऊंट ठीक असा 7-8 लाख करू. पण आमगेल अराउंड 20% आज स्कॉलरशिपचा वचू लागला. एक 7-8% आमक ते 70-80% करचे असतात. 70-80% स्कॉलरशिपचा देऊ जाय बरे चली लोक किंवा चले लोक गरीब फॅमिलीतले पण त्यांच्याकडे पॅशन असा की ते शिकू जाय, त्यांना आम्ही स्कॉलरशिप देऊन प्रमोट करतले एज्युकेशनली, सो दॅट दे कॅन गेट अ गुड जॉब. सो ते आमगेल विजन असा की हळूहळू आमगेल फोकस शुड बी मोर ऑन स्कॉलरशिप्स टू ब्राईट स्टुडंट फ्रॉम पुअर फॅमिलीज.
1: पण सर ओएसजी थ्रू तुम्ही खूप इतले बायल पोरांक स्कॉलरशिप थ्रू अशी तुमगेल आर्थिक परिस्थिती समान आमडल्यांक तुम्ही हेल्प करते असा. आमगेल ही कोंकणी प्रोग्रामात ऐकिते आशिले, आमगेले ऐकोपांक बीन तमगेल बी किती तरी गरीब असलेल्या पोरांक शिक्षण समान मेळटे ना फीस दिवच्याक असे कमी पडता पैसे असे किती तरी तुमगेल प्रॉब्लेम जो किती असलेले असल्यावर तुमगेल थ्रू तुमका बी हेल्प मेळटाल न्ही?
0: आम्ही नॉर्मली टीचर्सा थ्रू रेफरन्स घेतात. फॉर एक्झाम्पल आमगेल एक 6-7 स्कुलात काम चालला, थंची ते टीचर असतात, ते आमकां रेफरन्स देतात. फॉर एक्झाम्पल खंच्या चल एक सायकल देऊ जाय, ते मी रेफरन्स देतात की ही चली बाबा पैस रावता एक सायकल जाय, ह्या चलेल फॅमिलीतल्यान थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम असा फी भरू शकनात, ही चली 10वी पास झाली बरे मार्क मेळले ह्या कॉलेजात ऍडमिशन घेऊ जाय थोडे प्रॉब्लेम असा. म्हणजे आमकां कितें जाता टिचरा थ्रू रेफरन्स आयल्यार आमकां एक बिलीफ जाता,
1: म्हणजे कोणी बीन कसले फाल सांगून कन बी येऊ शकतात, पैसे घेऊ शकतात, तसला म्हणून तुम्ही टीचर थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करतात.
0: आणि आमगेल अवर सोशल गुड्डात ऍक्च्युली कारवारचे एक 7-8 टीचर बी आमगेल मेंबर झाले असतात, ते मी आमकां ते फायनान्शियल सपोर्ट बी करतात प्रोजेक्टात, पण हे असले केसात बी सपोर्ट करतात. ऑथेंटिसिटी मेळटा ही केस शुअर शॉट असा.
1: तसले बेनिफिट घेवचे असले पोरांसाठी तुमगेले कॉन्टॅक्ट नंबर आमगेले ऐकोपांक सांगताले.
0: ओके, हा नंबर देऊ शकता, मागेल नंबर 8976044425. पण एक गोष्ट सांगता की आम्ही हेल्थ रिलेटेड केसेस हँडल करणार, आम्हाला खूप कॉल कारवारच्या येतात, आमगेल हेल्थ रिलेटेड केस असा आम्ही हॉस्पिटल आम्ही म्हटलं तसले केस आम्ही करणार, आम्ही बेसिकली एज्युकेशन केस करतात आणि एज्युकेशन आधी आम्ही स्कॉलरशिपचे जास्त हे करतात की बरे मार्क मिळले मुखार शिकू वचू जाय, इंजिनिअरिंग करू वचू जाय, एमबीए करू वचू जाय, आर्किटेक्ट कोर्स करू वचू जाय किंवा डॉक्टर करू वचू जाय, त्यासाठी थोडे कमी पैसे पडल्यावर आम्ही हेल्प करतो.

0: सर आयताचे युत्तांक तुम्ही कित संदेश देऊ मागतात?
1: ओके, हाय थोडं कव्हर केले पहिल्या. आता कित झाला, कॉम्पिटिशन खूप जास्त सिव्हिअर झाले असा, जॉब्स बी खूप स्केर्स झाले असा. आमच्या टायमार कसे आशिले, कॉम्पिटिशन इतले सिव्हिअर नाशिले, जॉब्स बी बरे मेळटाले. आता एआय बी आईल असा, जे लोक म्हणतात की आता जॉब बी कमी जातले, बरोबर. प्लस आम्ही कारवारचे लोक जे असतात ते रुरल उरतात. रुरल म्हणलं आमकां शहरात कित चालला ते जास्त खबर उरना. त्याच कारणान मागील स्टुडंट्सा एकच ऍडवाईस असा किंवा एक संदेश असा की तुम्ही स्कुलात असेल त्यांनाच्यानंत अकॅडमिक्स तर फोकस करूकच जाई, पण दुसरी गोष्ट तुमकां जी आवड असा, खंचे करियर असात त्याच बद्दल तुमकां कळू जाय. आता हे दहावीतल्या बारावीतल्या खूप परावर इंटरॅक्ट केलं असा, त्यांना खबर उरना दहावीनंतर कित करचे ना. आपल्या फ्रेंड्स कॉमर्सा वतात, आपल्या फ्रेंड्स सायन्सा वतात, आपण सायन्सा वतात. अच्छा, ट्वेल्थानंतर कित करतले ना, आपण ट्वेल्थानंतर पळतले, विचार करतले,
0: परत दुसऱ्याचे डिपेंड जाऊन राहतात. तो आपण फ्रेंड कित करता, आपण
1: पीयर प्रेशर म्हणतात ते तसे उरचे नी. माका दिसता पोरान स्वतः विचार करू सुरू करू जाय 8, 9, 10 स्टँडर्डात की आपल्याला खंच सब्जेक्ट आपल्या आवडता. आपल्या सायन्स आवडता की आपल्या मॅथ्स आवडता की आपल्या हिस्ट्री आवडता की आपल्या ज्योग्राफी आवडता, या सब्जेक्ट आवडता त्याच रिलेटेड करिअराबद्दल विचार करू जाय. बाबा आपल्या हे शिक चुल्लार कारवारा बाहेर वच्चे पडू शकता, त्यासाठी आपल्या खंच कॉलेज असतात. हा पोरा खूप मेळटा कारवारात, जे माझ्या कडेन 10th and 12th जाऊन आईल उरतात, त्यांना हा त्याच सांगता. हा तुमकां गाईड करू शकता, पण डिसिजन तुमगेल उरू जाय. हा तुमकां डिसिजन देऊ शकना, डिसिजन मेकिंग स्किल त्या पोरा कडेन उरू जाय की बाबा आपल्या खंचे सब्जेक्टात डायरेक्शनात वचू जाय, खंच कॉलेज असतात. आज समजा 12th कन आपण मुखार शिकू पळू जाय, तर कारवारात जास्त कॉलेज नात, कारवारा बाहेर वचून खंय असतात ते रिसर्च तेमीच करू जाय. आज कितें असा, गुगल असा, मोबाईल असा, सगळं असा, सगळे तुम्ही इझिली मेळटा. त्याकात आम्ही सेल्फ ड्राईव्ह म्हणतात, ते सेल्फ ड्राईव्ह परातच उरू जाय, परातच कळू जाय, ते सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि एज आय सेड, लाईफ स्किल्स बिल्ड करू कळू जाय परा. समजा आज तुम्ही 10वीपर्यंत घरा रावले, आई बाबा रावले घरात जेवले, आणि सडनली तुम्ही 10वीनंतर किंवा 12वीनंतर बाहेर पडले, तुमगेल ती मना तयारी असा का म्हणून, तुम्ही कॉन्फिडन्स असा का म्हणून, तुमच्या फाल्या प्रॉब्लेम आयला तुम्ही कशकन हँडल करता, हे तर आम्ही शिकयतात तुम्ही लाईफ स्किल्स हेतूत बी. आणि ते तुमका पेरेंट्सांक बी इम्पॉर्टंट असा की तुमगे परातच तयार करून दौर जाय त्यांनी.
0: बरे पवन सावंत सर, अवर सोशल गुड हे संस्थे मुखांतर तुम्ही आणि खूप मुखार पावा, तुमगेले विचार खूप उरिल्ले उरताले, वयसचे आणि उन्नत मटार पावू जाय म्हणून तुमगेले आशा उरिल्ले उरताले, ते तुमगेले आशा साकार जाऊन दे म्हणून हा देवाकडे मागता. आईची कोंकणी कार्यक्रमाक येऊन कन तुमगेले बद्दल खूप इतल्या माहिती दिल्याक तुमका हा धन्यवाद म्हणता. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच.
2: ओएसटी अवर सोशल गुड हे संस्थेचे संस्थापक कारवारचे पवन सावंत हेमगेलबर संवाद ऐकले. संवाद चलून दिल्ली गीता पालेकर. हे आशिले आईचे कोंकणी कार्यक्रम. मुखारले प्रस्तरात सांचे 5 वाजता तुमगेले आवडचे कोंकणी कार्यक्रम

0: अपेक्षये कापि अन्तरिम आश्वस्तिः दातुं निराकृतम्। टीएमसी विधायकेन शोभनदेव चट्टोपाध्याय इत्यनेन स्वस्य नामांकनस्य निराकरणं बैनर्जी इत्यस्य नियुक्तिश्च याचिकायां प्रश्नीकृता आसीत्। वादश्रवणकाले न्यायमूर्तिः कृष्णरावः अध्यक्षस्य निर्णयं स्थगयितुं निराकृतवान्। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी श्वः नवदेहल्यां प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इत्यस्यान्तर्गतं 2400 कोटि रूप्यकाणां प्रोत्साहकाणां वितरणं करिष्यति। नवदेहल्यां योजनायाः विषये प्रसारमाध्यमान् संबोधयन् श्रम रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीयः अवदत् यत् गतवर्षस्य ऑगस्ट मासात् आरभ्य 63 लक्षतोधिकाः कर्मचारिणः PMBVRY इत्यस्यान्तर्गतम् औपचारिक कार्यक्षेत्रे आनीताः सन्ति। येषु प्रायः 30% महिलाः सन्ति। सः इतोपि अवोचत् यत् अस्याः योजनायाः अन्तर्गतं प्रोत्साहिताः 80% अधिकाः संस्थाः 25% न्यूनाः लघुद्यमाः अपि सन्तीति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य उक्तवान् यत् भारतस्य सांस्कृतिक धरोहरस्य संरक्षणं संवर्धनं च नवोत्साहेन वर्धमानम् अस्ति। सामाजिक अंतर्जाल माध्यमेन प्रकाशिते संदेशे तेन उक्तं यत् विरासत भी विकास भी, विरासततः अपि विकासोपि इति दृष्ट्या प्रेरिताः प्रयासाः जनान् भारतस्य सनातन परम्पराभिः पुनः संयोजयन्ति इति। आगामिषु 4-5 दिनेषु तेलंगाना, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगढ़ इत्येतेषु केषुचित् भागेषु नैऋत्य प्रावृतः अग्रगमनाय परिस्थितिः अनुकूला अस्तीति भारतीय ऋतुविज्ञान विभागः अवदत्। ऋतुविभागानुगुणं असम, मेघालय, उपहिमालयीय पश्चिम बंग क्षेत्रं, सिक्किम राज्येषु च अग्रिमेषु 4 दिनेषु महतीतः अतिमहती वृष्टिम् अन्ववर्तितुं शक्नोति इति अनुमन्यते। प्रियाः श्रोतारः, अन्ते क्रीडा वार्ताः। FIH महिला नेशंस कप हॉकी स्पर्धायां भारतदलं उरुग्वे देशं 3-2 इति अंतरालेन पराजितवत्, उपांत्यचक्रं प्रविष्टं च। अयं भारतस्य निरंतरं तृतीयः विजयः अस्ति। तिसृषु स्पर्धासु विजयं प्राप्य भारतदलं पूल ए इति मध्ये शीर्षस्थानं प्राप्तवत् तथा उपांत्यचक्रं प्रविष्टवत्। उपांत्यचक्रे भारतदलस्य सामुख्यं चिली कोरिया देशयोः मध्ये भाविना स्पर्धायाः विजेतृदलेन सह भविष्यति। फीफा विश्व चषक क्रीडायाम् अद्य रात्रौ संयुक्त राज्य अमेरिका देशस्य अटलांटा क्रीडांगणे ग्रुप ए क्रीडायाम् चोकोस्लोवाकिया देशः दक्षिण अफ्रीका देशेन सह स्पर्धिष्यते। क्रीडा रात्रौ 9:30 आरभ्यते। पश्चात् स्विट्जरलैंड देशः संयुक्त राज्य अमेरिका देशस्य लॉस एंजलिस क्रीडांगणे रात्रौ 12:30 ग्रुप बी क्रीडायां बोस्निया हर्जेगोविना दले सम्मुखी भवतः। फीफा विश्व चषक स्पर्धायां कोलंबिया देशस्य विजयः इति वार्ताः।
1: ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ಆರಂಭ.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲಾ ವಾರ್ತಾಪತ್ರ, ಬರೆದವರು ನಿಶ್ಮಿತಾ ಬೇಕಲ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಶಿಲ್ಪಾ ಹೆಚ್ಎಂ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳು ಹರಡುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದ್ದು ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ರೋಗಗಳು ಹರಡುವುದು, ಅವುಗಳ ನಿಯಂತ್ರಣದ ಬಗ್ಗೆ ಮುಂಜಾಗ್ರತೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಬಗ್ಗೆ ಆರೋಗ್ಯ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡಿ ಎಚ್ಚರದಿಂದಿರಲು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಅರಿವು ಮೂಡಿಸುವ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸ್ವರೂಪ ಟೀಕೆ ಸೂಚನೆ ನೀಡಿದರು. ಮುಂಗಾರು ಮಳೆ ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡಿದೆ. ಮಳೆಯ ನೀರು ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ನಿಂತು ಸೊಳ್ಳೆಗಳ ಸಂತಾನೋತ್ಪತ್ತಿ ವೃದ್ಧಿಗೊಂಡು ಮಲೇರಿಯಾ, ಚಿಕನ್ಗುನ್ಯಾ, ಡೆಂಗ್ಯೂ, ಫೈಲೇರಿಯಾ ಸೇರಿದಂತೆ ಮತ್ತಿತರ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳು ಹರಡುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿವೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮುಂಗಾರಿನಲ್ಲಿ ಮಳೆಯು ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಬಂದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮನೆ ಹಾಗೂ ಕಟ್ಟಡಗಳ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹೊರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಘನತ್ಯಾಜ್ಯ ಅನುಪಯುಕ್ತ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿ, ಟೈರುಗಳಲ್ಲಿ, ಎಳನೀರಿನ ಚಿಪ್ಪು ಸೇರಿದಂತೆ ಮತ್ತಿತರ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನೀರು ಶೇಖರಣೆಗೊಂಡು ಆ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಲಾರ್ವಾಗಳು ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುತ್ತವೆ. ಸೊಳ್ಳೆಗಳ ತಾಣಗಳ ನಿರ್ಮೂಲನೆಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸಹಭಾಗಿತ್ವದೊಂದಿಗೆ ಮುಂದಾಗಬೇಕು. ಹೋಟೆಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡಬೇಕು. ಒಂದೊಮ್ಮೆ ಇವುಗಳನ್ನು ಉಲ್ಲಂಘಿಸಿದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಅಗತ್ಯ ಕಾನೂನು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದರು. ಕೃಷಿ ಆಧಾರಿತ ಬೆಳೆಗಳ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಹಾಗೂ ಮಣ್ಣಿನ ಫಲವತ್ತತೆ ಕಾಪಾಡಲು ಸಂಯುಕ್ತ ರಾಸಾಯನಿಕ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡುವಂತೆ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದೆ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಬೆಳೆಯುವ ಕೃಷಿ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಅಗತ್ಯ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲೇ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ರೈತರಿಗೆ ವಿತರಿಸುವುದು ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿದ್ದು, ಅತಿಯಾದ ಯೂರಿಕೆ

0: ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಧ್ವನಿ ಮುದ್ರಣ. ಇಂದಿನ ವಿಷಯ ವಿರಾಸತ್.
1: ಯೇ ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇ ಬಾರಹ ಸಾಲ ವಿಶ್ವಾಸ ಕೆ ವಿಕಾಸ ಕೆ ಜನ ಕಲ್ಯಾಣ ಕೆ ವಿಶೇಷ ಶೃಂಖಲಾ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ಆಜ್ ಸುನಿಯೆ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತ ಕೆ ತೇಜ್ ವಿಕಾಸ ಔರ್ ನಯಿ ಸಂಭಾವನಾಓ ಪರ್ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರ ಕೆ ವಿಕಾಸ ಮಂತ್ರಾಲಯ ಕೆ ಸಚಿವ ಸಂಜಯ್ ಜಾಜು ಕೆ ಸಾಥ್ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂವಾದದಾತಾ ಕಮಲ್ ಕುಮಾರ್ ಪ್ರಜಾಪತಿ ಕಿ ವಿಶೇಷ ಬಾತ್ಚೀತ್.
2: ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತಾಓ, ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತ ಮೇ ಬೀತೆ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಜೊ ವಿಕಾಸ ಯಾತ್ರಾ ಕಾ ಹಮ್ನೆ ಏಕ್ ಬಹುತ್ ಬಡಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ದೌರ್ ದೇಖಾ ಹೈ, ನಯೆ ಕೀರ್ತಿಮಾನ್ ಹಮ್ನೆ ದೇಖೆ ಹೈ. ಇಸ್ ಸಂಬಂಧ ಮೇ ಆಜ್ ಹಮ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇ ಏಕ ಖಾಸ್ ಬಾತ್ಚೀತ್ ಆಪ್ಕೊ ಮಿಲಾಯೆ ಹೈ. ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇ ಜುಡೆ ಹೈ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರ ವಿಕಾಸ ಮಂತ್ರಾಲಯ ಕೆ ಸಚಿವ ಶ್ರೀ ಸಂಜಯ್ ಜಾಜು. ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಸ್ವಾಗತ ಹೈ ಸರ್ ಆಪ್ಕಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇ.
3: ಧನ್ಯವಾದ.
2: ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಹಮ್ ಆಪ್ಸೆ ಯಹಿ ಜಾನ್ನಾ ಚಾಹೆಂಗೆ ಕಿ ಬೀತೆ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಜೊ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತ್ ಕಿ ಬದಲ್ತಿ ಹುಯಿ ತಸ್ವೀರ್ ಕೋ ಹಮ್ನೆ ದೇಖಾ ಹೈ. ಇಸ್ ಬದಲ್ತಿ ಪಿಕ್ಚರ್ ಕೋ ಆಪ್ ಕೈಸೆ ದೇಖ್ತೆ ಹೈ ಔರ್ ಕಿಸ್ ತರಹ ಸೆ ಯೆ ಸಂಭವ ಹೋ ಪಾಯಾ ಹೈ, ಕಿನ್ ಕದಮೋ ಕಿ ಬದೌಲತ್ ಹೋ ಪಾಯಾ ಹೈ?
3: ತೋ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತ್ ಮೇ ಜೊ ವಿಕಾಸ ಹುವಾ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಮುಖ್ಯತಃ ಜೊ ಕಾರಣ ಹೈ ವೊ ಸಸ್ಟೈನ್ಡ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್, ದೂಸರಾ ಟಾರ್ಗೆಟೆಡ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಡೆಲಿವರಿ ಔರ್ ತೀಸರಾ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್. ಔರ್ ಯೇ ಸಬ್ ಜೊ ಕಾರ್ಯ ಹುವಾ ಹೈ ಇಸ್ಮೇ ಕೋಯಿ ಏಕ್ ಸಿಂಗಲ್ ಸ್ಕೀಮ್ ಜೊ ಪೂರಿ ಕಹಾನಿ ಕೋ ನಹೀ ಬತಾತಿ ಹೈ. ಯೇ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ಸ್ ಕಾ ಏಕ್ ಸಾಥ್ ಸಮಾವೇಶ ಹೋನಾ, ಉನ್ಕಾ ಕಾನ್ವರ್ಜೆನ್ಸ್ ಹೋನಾ, ಜೊ ಯೇ ಚೇಂಜ್ ದಿಖಾಯಿ ಪಡ್ತಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ದರ್ಶಿತ್ ಕರ್ತಾ ಹೈ. 10% ಗ್ರಾಸ್ ಬಜೆಟರಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮೆಕ್ಯಾನಿಜಮ್ ಜೊ 55 ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕೆ ಮಂತ್ರಾಲಯ ಔರ್ ವಿಭಾಗ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಕರ್ತೆ ಹೈ, ಉಸ್ಮೇ ಭಿ ಉಲ್ಲೇಖನೀಯ ಪ್ರಗತಿ ಹುಯಿ ಹೈ. ಇಸ್ ವರ್ಷ ಲಗಭಗ 1,00,000 ಕರೋಡ್ ನಾರ್ಥ್ ಈಸ್ಟ್ ಮೇ ಇನ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರೀಸ್ ನೇ ಅಪ್ನಾ ವ್ಯಯ ಕಿಯಾ ಹೈ. ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ ಐಸೆ ಕೈ ಫ್ಲಾಗ್ಶಿಪ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ ಹೈ, ಖಾಸ್ ತೌರ್ ಪೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇಸ್ ಜಹಾಂ ಪರ್ 50,000 ಕರೋಡ್ SARDP ನಾರ್ಥ್ ಈಸ್ಟ್ ಕೆ ತಹತ್ ಲಗಭಗ 4,800 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೆ ಕಾರ್ಯ ಪೂರೆ ಹುಯೆ. ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ ಭಾರತ್ಮಾಲಾ ಪರಿಯೋಜನಾ ಮೇ 3,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೆ ಕಾಮ ಲಗಭಗ 70,000 ಕರೋಡ್ ಸೆ ಕಿ ಲಾಗತ್ ಮೇ ಪೂರೆ ಹುಯೆ. ಇನ್ ಸಭೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮೋ ಸೆ ರೇಲ್, ರೋಡ್ಸ್, ಏರ್ವೇಸ್ ಇನ್ಮೇ ಉಲ್ಲೇಖನೀಯ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಯಾ ಹೈ. ಆಜ್ ನಾರ್ಥ್ ಈಸ್ಟ್ ಮೇ ಜಹಾಂ ತಕ್ ಹಮಾರಿ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಕಾ ಸವಾಲ್ ಹೈ, ಕೈ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ಸ್ ಅಬ್ ಕನೆಕ್ಟ್ ಹೋ ಗಈ ಹೈ. ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ 17 ಏರ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ನಾರ್ಥ್ ಈಸ್ಟ್ ಮೇ. ನಾರ್ಥ್ ಈಸ್ಟ್ ಜಬ್ ಮೇ ಕಹತಾ ಹೂಂ ತೋ ಮೇ ಸಿಕ್ಕಿಂ ಕೋ ಭಿ ಉಸ್ಮೇ ಜೋಡ್ ರಹಾ ಹೂಂ. ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮಿ ಮೇ ರಾಜ್ಯೋ ಮೇ 17 ಏರ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಫಂಕ್ಷನಲ್ ಹೈ. ಉಡಾನ್ ಕೆ ತಹತ್ 90 ರೂಟ್ಸ್ ಆಪರೇಷನಲ್ ಹೈ. ಔರ್ ಕೃಷಿ ಉಡಾನ್ ಸ್ಕೀಮ್ ಕೆ ತಹತ್ ಏರ್ ಫ್ರೇಟ್ ಚಾನಲ್ ಕೋ ಭಿ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ, ಇಸ್ಕೆ ದ್ವಾರಾ ಪೆರಿಶಬಲ್ ಎಗ್ರಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಕೋ ಫಾರ್ಮರ್ಸ್ ಕಿ ಇನ್ಕಮ್ಸ್ ಬಡಾನೆ ಮೇ ಉಪಯೋಗ ಮೇ ಲಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ.
2: एक बहुत महत्वपूर्ण योजना रही है जो पूर्वोत्तर भारत के विकास में एक बहुत बड़ा रोल निभा रही है, उसके होलिस्टिक डेवलपमेंट में पीएम डिवाइन. इस योजना के बारे में आप कुछ बताना चाहेंगे, कैसे इस योजना ने पूर्वोत्तर भारत के विकास को एक नई दिशा दिखाई है और कैसे ये योजना काम कर रही है?
3: पीएम डिवाइन स्कीम जो है ये सेंट्रल सेक्टर स्कीम है और ये हाल ही में लॉन्च की गई है पिछली फाइनेंस कमीशन साइकिल में. बड़े प्रोजेक्ट्स जिनकी लागत समझ लीजिए एक इंडिविजुअल प्रोजेक्ट्स की 50 करोड़ से ज्यादा, 50 करोड़ से 500 करोड़ तक के बीच के बड़े प्रोजेक्ट्स, ताकि जो बड़ी गैप्स हैं इंफ्रास्ट्रक्चर की उनको पूरी की जा सके, उस पर्पस से पीएम डिवाइन को लॉन्च किया गया. और इस योजना के अंतर्गत प्रोजेक्ट्स जो हैं वो राज्य सरकार के साथ में कंसल्टेशन करके लॉन्च किए जाते हैं. उसके बाद हम यहाँ पे उनकी बहुत डिटेल्ड मॉनिटरिंग करते हैं. ये कोशिश करते हैं कि ये प्रोजेक्ट्स जो हैं विभिन्न सेक्टर्स में रहें, जैसे हेल्थ केयर, टूरिज्म, एजुकेशन, आईटी पार्क्स, रूरल लाइवलीहुड, वैल्यू चेन प्रोजेक्ट्स. और इसमें ये कोशिश की जाती है कि सारे प्रोजेक्ट्स का साइट सिलेक्शन, एनवायरमेंटल सेफगार्ड्स और टाइमली मॉनिटरिंग सुनिश्चित की जा सके, ताकि ये प्रोजेक्ट्स अपने डिजाइंड ऑब्जेक्टिव्स को हासिल कर सके.
2: आपने हाल ही में अभी जून की शुरुआत में ही पूर्वोत्तर भारत में पीएम डिवाइन योजना के तहत सिक्किम का एक दौरा किया था और इसमें एक स्काईवॉक प्रोजेक्ट का निरीक्षण भी किया था. थोड़ा हमें बताएं हमारे श्रोताओं को कि कैसे ये परियोजना धरातल पर, जमीन पर उतरकर काम कर रही है और कैसे एक नए तरह से इस योजना से विकास को देखा जा रहा है और कैसे इससे और भी चीजों को, जैसे पर्यटन को बढ़ावा मिल रहा है.
3: कई राज्यों में इनफैक्ट ऑल दी 8 अष्टलक्ष्मी राज्यों का टूरिज्म पोटेंशियल बहुत व्यापक है और उस पोटेंशियल को यूटिलाइज करने के लिए सरकार की टूरिज्म मिनिस्ट्री, कल्चर मिनिस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ डोनर भी अपने फंड्स को इस्तेमाल करती है और ऐसे कई प्रोजेक्ट्स नॉर्थ ईस्ट में इंप्लीमेंट किए गए हैं. मालेडूंगा में जो ये स्काई वॉक की आप जो बात कर रहे हैं, अपने आप में एक बहुत ही यूनिक और अनूठा ये एक प्रोजेक्ट है. हाल ही में वहां मैं जब गया था तो मैं आश्चर्यचकित था कि जो ना केवल जो स्काई वॉक वहां पे तैयार हो रहा है, पर जो ऑलरेडी वहां पर एग्जिस्टिंग जो हमारा इंफ्रास्ट्रक्चर है रोपवे का, वो भी अपने आप में एक